0: एमबीसी च्या घड्याळात दुपारचे ठीक साडेबारा वाजले आहेत. श्रोती रसिको हो नमस्कार.
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग.
0: संगीत प्रेमी श्रोत्यांना माझ्या सप्रेम नमस्कार. दुपारचे ठीक साडेबारा वाजले आहेत. स्वरतरंग कार्यक्रम सादर करण्यासाठी रसिक हो नेहमीप्रमाणे आम्ही उपस्थित झालो आहोत. तेव्हा अगदी मनापासून या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. AM2 रेडिओ मॉरिशसवरून तर प्रस्तावनेत विलंब न लावता त्वरित आरंभ करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम. यापुढील गाण्याने सांझ ये गोकुली आणि हे मधुर गीत आपल्या सुस्वरात व्यक्त केले आहेत अष्टपैलू गायिका आशा भोसले.

रसिक श्रोत्यानो, अष्टपैलू गायिका आशा भोसले यांच्या सुरील आवाजातल्या या मधुर गाण्यानंतर सादर करीत आहोत कार्यक्रमाची दुसरी भेट. सुरचंद्रिका अनुराधा पौडवाल यांनी आपल्या सुरील आवाजात व्यक्त केलेले श्रेष्ठ कवी शांताराम नांदगावकरांचे हे मधुर गीत मी वाऱ्याच्या वेगाने आले.

श्रेष्ठ कवि शांताराम नांदगांवकर ही मधुर गीत ऐकल्यानंतर श्रोती रसिकहो, चला या क्षणी ऐकूया नतरंग चित्रपटातून घेतलेली ही लोकप्रिय लावणी अप्सरा आली. AM2 रेडिओ मॉरिशसवरून पुनश्च तुमचे मनापासून स्वागत करण्यात येत आहे आपला दैनिक स्वरतरंग कार्यक्रमात.

सी च्या घड्याळात दुपारचे पावणे एक वाजले आहेत. चालू करीत आहोत आपला स्वर तरंग कार्यक्रम जत्रा या मधुर गाण्याने. ये गो ये मैना पिंजरा बनाया सोने का.

0: रामदास माळी। हा बोल। पांढरी गाडी आहे, करेक्ट नंबर बोल। चष्म्याचा नाही गाडीचा। एमएचओ एमएचओ मला शिव्या देतो। एमएचओ 01123 करेक्ट। माल घेऊन टपकाव त्याला। नवेद
1: नवेद
2: पंचावे।

संगीतप्रेमी श्रोत्यानो देदनादन या मधुर चित्रपट गाण्यानंतर पाहता पाहता स्वरतरंग कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही नतरंग या लोकप्रिय लावणी बरोबर करीत आहोत. याचा आस्वाद तुम्ही अवश्य घ्या आणि तुम्ही जिथेही असाल कुठेही असाल विशेष काळजी घ्या, सुरक्षित रहा, आपले मन प्रसन्न ठेवा. या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

0: रेडियो मॉरिशस
1: 800 किलो हर्ट्ज पर ये है रेडियो मॉरिशस।
0: रेडियो मॉरिशस,
1: रेडियो मॉरिशस।
2: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर। रजनी गंधा,
3: नमस्कार श्रोतनो, शेरी सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर रजनीगंधा कार्यक्रमात। मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनो, फक्त 20 मिनिटांचं कार्यक्रम आहे, तेव्हा पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका भक्तिगीताने।

श्रोतनो, आज मराठी गायिका आर्या आंबेकर यांचा वाढदिवस आहे, तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. या क्षणी त्यांच्याच सुमधुर आवाजात ऐकूया पुढचं गाणं. या गाण्याद्वारे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवूया.

श्रोत्यांनो, या क्षणी तुम्ही जेवत असाल तर पोटभर जेवा. जेवताना ऐकूया पुढचं गाणं. परत एकदा आर्य आंबेकर यांच्या सुमधुर आवाजात परत एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवूया.

श्रोतेनो पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.